ओ पाऊन जरा थांबा अरे घे पडाला पिकलाय आंबा, आला बाई पडाला पिकलाय आंबा, हो नीट बघ पडाला पिकलाय.